0: हेलो, मिनिस्टर से बात हुआ क्या? हाँ
1: सर, अपूर्वा मैम साहब आए हैं।
0: अपूर्वा भी? शर्मा जी, आई टॉक यू लेटर, बाय। प्रेसिडेंट अवार्ड से की देखे धन अभिनंदन। I'm so happy you came. ಕುತ್ಕೋ.
2: ನಾವಿಬ್ರು ಒಬ್ರನ್ನೊಬ್ರು ನೋಡಿ ಎಷ್ಟು ದಿನ ಆಗಿದ್ದಲ್ವಾ?
0: ಹೌದು, 6 ವರ್ಷ 8 ತಿಂಗಳು 23 ದಿನ.